जात सत संयम हृदय समाए चौथे पद कहो जे मन पति आए साचे निर्मल मैल न लागे गुर का शब्द परम भव भागै सूरत मूर्त याद अनूप नानक जाचे साच स्वरूप साचे।

0: गुरु वाहे गुरु वाहे
1: गुरु
0: वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु

वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु।

गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु।

ശാന്ത നമോ സർവമാനേ സമസ്തീനദാനേ നമോ ദേവ ദേവേ അപേക്ഷയ ഭേവേ നമോ കാലകാലേ നമോ സർവബാലേ നമോ സർവഗൗണേ നമോ സർവപൗണേ അനങ്കീയ നാഥേ നിസംഗീ പരമാത്മേ നമോ ഭാനുഭാനേ നമോ മാനുഭാനേ നമോ ചന്ദ്രചന്ദ്രേ നമോ ഭാനുഭാനേ നമോ ഗീത ഗീതേ നമോ താന താനേ നമോ നൃത്തേ നൃത്തേ നമോ നാഥ നാഥേ നമോ ഭാനുഭാനേ നമോ ബാധബാധേ അനങ്കീയ നാമേ സമസ്തി സ്വരൂപേ പ്രഭംഗീ പരമാത്മേ സമസ്തി വിഭൂതേ കലങ്കം മനാനേ കലങ്കീ സ്വരൂപേ നമോ രാജരാജേശ്വരം പരം രൂപേ നമോ ജോഗ ജോഗേശ്വരം പരം സിദ്ധേ നമോ രാജരാജേശ്വരം പരം ഹൃദയ നമോ ശാസ്ത്രപാണേ നമോ അശ്രമാണേ നമോ പരമ ജ്ഞാത നമോ ലോകമാതാപേക്ഷീയ പരമീയ ഭോഗീയ ഭുക്തേ നമോ ജോഗ ജോഗേശ്വരം പരം ജുഗത്തെ നമോ നിതനാരായണേ ക്രൂർകർമ്മേ നമോ പ്രേത അപ്രേ ദേവസുതർമ്മേ നമോ രുഗർത്താ നമോ രാഗ രൂപേ നമോ ശാഹ ശാഹം നമോ പൂ പൂപേ നമോ ദാൻ ദാനേ നമോ മാനമാനേ നമോ രോഗ രോഗേ നമ സംസനാനേ നമോ മന്ത്രമന്ത്രം നമോ ജന്ത്ര ജന്ത്രം നമോ ഇഷ്ട ഇഷ്ടേ നമോ തന്ത്ര തന്ത്രം സദാ സച്ചിദാനന്ദ സർവം പരനാസി അനുപേ രൂപേ സമസ്ത നിവാസി സദാ സിദ്ധാകർത്ത അതോ അർദ്ധം അഗം ഓ ഘർത്ത പരം പ്രം പരമേശ്വരം പ്രോഷപാലം സദാ സർവദാ സിദ്ധാതാ ദയാലം അഷേദി അഭേദിയ നാമംഗാമൻ സമസ്തോപരാജി സമസ്തസ്താമം തേ രാജോ രാചരി ഷാന്ത ജലേ ഹ ധലേ ഹീത പേ ഹ പ്രഭു ഹ ജൂ ഹ ദേശ പേശ ഭുജംഗ പ്രയാത് ഷാന്ത അഗാധയ ബാധയ നന്ദി സ്വരൂപേ നമോ സർവമാനേ സമസ്തിരിധാന നമാസ്വം നിർണാഥേ നമാസ്വം പരമാഥേ നമാസ്തമംഗ ഗംജേ നമാസ്തമംഗ അപഞ്ജേ നമാസ്തമംഗ അകാലേ നമാസ്തമംഗ അപാലേ നമോ സർവദേശേ നമോ സർവേശേ നമോ രാജരാജേ നമോ സാജേ നമോ ഷാഹേ നമോ മാഹമാഹേ നമോ ഗീത ഗീതേ നമോ പ്രീത പ്രീതേ നമോ രോഗ രോഗേ നമോ സോഖ സോഖേ നമോ സർവരോഗേ നമോ സർവഭോഗേ നമോ സർവജീതം നമോ സർവീതം നമോ സർവജ്ഞാനം നമോ പരം താനം നമോ സർവമന്ത്രം നമോ സർവജന്ത്രം നമോ സർവദൃശം നമോ സർവകൃശം നമോ സർവരംഗേ ദർഭംഗീ അനംഗേ നമോ ജീവ ജീവം നമോ ബീജ ബീജേ ഖിജേ ബിജേ സമസ്തം പ്രസജേ കൃപാലം സ്വരൂപേ ഗുരമം പ്രണാസി സദാ സർവദാ ഹൃദ് സിദ്ധം നിവാസി ചർപട ശാന്തത്വ പ്രസാദ് അമൃത കർമ്മേ അമൃതർമ്മ ഖല ജോഗ്യ ചാല ഭോഗ്യ ചാല രാജയ ടാൽ സാജയ ഖൽതർമ്മ അല്ലഹ കർമ്മം സർവം ദാത സർവം ഗ്യാത സർവം പാനേ സർവം മാനേ സർവം പ്രാണം സർവം തരാനം സർവം ഭുക്ത സർവം ജുഗ്ത സർവം ദേവം സർവം പേവം സർവം കാലേ സർവം പാലേ റുവാൽ ശാന്ത ത്വ പ്രസാദ ആദ്രുപനാഥ മൂർത്ത ജോന പ്രഖപാര സർമാൻ തിരമാൻ ദേവ പേവാദുദാഹർ സർപാലക് സർവകാലക് സർവഗോപന കാല ജതര തതർ വിരാജേവതൂതൃപുരസാല നാമഠാമന ജാത് ജാഗരൂപരംഗന രേഖാത് പുരുഖോദാരമൂർത്ത അജൗനാദേഖ ദേശാർണപേ ജാഗരൂപരേഖനാരാഗ ജതർ തതർ ദിശാ വിസാ ഹോയ് ഫലോ അനുരാഗ നാമകാംഹീന പേഖ താമൂന ജായ സർവാൻ സർവത്ര മാൻ സദയ മാനതാഹേ ഏകമൂർത്ത അനേക ദർശന കീന്ദ്രൂപ അനേഖേല ഖേല അഖേല ഖേലൻ അന്തകോഭരേഖ ദേവന ജാനി ജയ ബേദോർഗേവ രൂപരംഗന ജാത് പാസോ ജാനി കെ ജയവിതാത്മാത്ന ജാത് ജാഗർ ജനമർമിഹീന ചക്ര ബകർഭിര ചതുർ ജഗമാനി പ്രതീൻ ലോക ചാദേ ജഗ ജാപ ഹി ജയ ജാപ ആദേവനാദ്മൂർത്താപ്യ സഭയഥാ പരം രൂപ പുനീത മൂർത്ത പൂർണ പുരുഖപാര സർവിശവർച്യോ സ്വയം ഭവ ഗണപഞ്ജനഹാർ കാൽഹീന കലാ സംയുക്ത കാൽപുരുഖ ദേശ ധർമ്മ താമസോ പരമരാത പൂതലഖ പേസ അംഗരാഗന രംഗജാക ജാത് പാതന നാമ ഗർഭഗഞ്ജൻ ദുഷ്ട പഞ്ജന മുഗ്ധായ കാമ ആപ്രൂപ അമീക അനുസത് ഏക പുരുഖപൂത ഗർഭഗഞ്ജൻ സർപഞ്ജന ആദ്രുപസൂത അംഗഹീന പങ്കനാത്മേക പുരുഖ പാര സർവലായക സർവകായക സർവകോ പ്രതപാര സർവന്ത സർവഗന്ത സർവഗന്ത സർവന്ത സർവതേനപേക സർവശാസ്ത്രന ജാനഞ്ജരൂപരംഗ അരോരേഖ പരം വേദ പുരാണ ജാക്കഹ നേത് പാഖത നേത് കോട് സേമൃത പുരാണ ശാസ്ത്രന ആവഹി വഹുചേത്ത മദ്ഭാര ശാന്തത്വ പ്രസാദ് ഗുൻഗൻ ഉദാർ മഹിമ അപാര ആസന അപമ അനങ് അനുപ്രകാശ നിസ്തൻ ആനാസ് ആജാൻ ബാഹു ഷാഹാൻ ഷാഹു രാജാൻ രാജപാനാൻ പഹാൻ ദേവാൻ ദേവ മഹാൻ ഇന്ദ്രാൻ ഇന്ദ്രബാലാൻ ബാരംകാരംകാലാൻ കാല അനുഭൂതം അവ അഭംഗ് ഗദ്മിത് അപാര ഗുൻഗൻ ഉദാര മുൻഗൻ പ്രണാം നിർഭയന കാം അദ്ഭുത പ്രചാണ്ഡ മിത് ഗത അഖണ്ഡ ആലസ്യ കർമാദൃശ്യ ധർമ്മ സർവാപ്രണാഢ്യ അനഡണ്ഡ ബാഢ്യ ചാചുരി ഷാന്ത ത്വ പ്രസാദ് ഗോവിന്ദേ മുകന്ദേ ഉദാരേ അപാരേ ഹരിയങ്കരി നിർണാമ്യ കാമേ ഭുജംഗ പ്രയാത് ഷാന്ത ചതുർചക്രകർത്ത ചതുർചക്രഹർത്ത ചതുർചക്രദാനേ ചതുർചക്രജാനേ ചതുർചക്രവർത്തി ചതുർചക്രവർത്തി ചതുർചക്ര പാലേ ചതുർചക്ര കാലേ ചതുർചക്ര പാസേ ചതുർചക്ര വാസേ ചതുർചക്ര മാനേ ചതുർചക്ര ദാനേ
चाचरी शांतना सत्र न मित्र न परम न परमंग न पितर न कर्मंग न काय अजन्मंग अजाय न चित्र न मित्र परे है पवित्र प्रतिश अधिश अदृश अकृश भगवती शांत त्व प्रसाद कथते के आ शिज देसा के आ पिज बेसा के आ गंज कर्म के आ पंच भरम के आ पिज लोक के आ दित सुख के अभूत भरण के विभूत करण के राजन प्रभा है के धर्मंग तुझा है के आ शोक भरने के सर्व अपर्ण है के जगतंग कृति है के शत्रंग क्षत्रि है के ब्रह्मंग स्वरूप के अनुभव अनुप है के आद अदेव है के आप अभेव है के चित्रंग विहीन है के एक अधीन है के रोजी रजा के रही मेरे आके के पाव के बेअब है के गैबल गैब है कि अफुल गुनाह है के शाहन शाह के कारण कुरिंद के रोजी दहंद है के राजक रहीम है के कर्मंग करीम है के सर्वंग कली है के सर्वंग दली है के सर्वत्र मान है के सर्वत्र दान है के सर्वत्र गौण है के सर्वत्र पौण है के सर्वत्र देसा है के सर्वत्र बेसा है के सर्वत्र राजा है के सर्वत्र साजा है के सर्वत्र दीना है के सर्वत्र लीना है के सर्वत्र जा हो के सर्वत्र पा हो के सर्वत्र देसा है के सर्वत्र बेसा है के सर्वत्र काला है के सर्वत्र पाला है के सर्वत्र हंता के सर्वत्र गंता के सर्वत्र भेखी के सर्वत्र भेखी के सर्वत्र काजा है के सर्वत्र राजा है के सर्वत्र सुख है के सर्वत्र भूख है के सर्वत्र त्राण है के सर्वत्र प्राण है के सर्वत्र देसा है के सर्वत्र बेसा है के सर्वत्र मान है सदैव प्रधान है के सर्वत्र जाप्या के सर्वत्र थाप्या के सर्वत्र भान है के सर्वत्र मान है के सर्वत्र इंद्राय के सर्वत्र चंद्राय के सर्वंग कलीम है के प्रमंग भीम है के आकल अलामे के साहिब कलाम है के सुरल वजू है तमामर रजू है मेसुल सलाम है सलीखुत मदाम है गनीमल शिकस्त है गरीबल परस्त है मिलंदुल मकान है जमीनुल जमान है तमीजुल तमाम है रजुल निदान है हरीफुल अजीम है रजायक यकीन है अनेकुल तरंग है भेद है भंग है अजीजुल निमाज है गनीमल खराज है नृक सुरभ है त्रमुक्त विभूत है प्रभुक्त प्रभा है सुयुक्त सुधा है सदैवंग स्वरूप है भेदी अनूप है समस्तोपराज है सदा सर्वसाज है समस्तुल सलाम है सदैवल काम है द्रवा स्वरूप अगाध है अनूप है उंगाद रूपे ना स्वरूपे रंगी नाम है त्रिभंगी त्रिकाम है त्रिभर्गम त्रिभादे अगंजे अगाधे सुभंग सर्वागे सुसर्वा अनुरागे त्रिभुग स्वरूप है अशिज है शूत है नरकंग प्रणास है प्रतुल प्रवास है नृक्त प्रवाह है सदैवंग सदा है विभुग स्वरूप है प्रजुगत अनूप है नृक सदा है विभुक्त प्रभा है अनुक स्वरूप है प्रजुगत अनूप है चाचरी छंद अपंग है अनंग है अपेख है लेख है परम है अकर्म है अनाद है जुगाद है अजाय है अभय है अभूत है अतूत है अनास है उदास है अतंध है अबंध है अभक्त है विरक्त है नास है प्रकाश है नचंत है सुनंत है अलिख है अधिक है अलेख है अपेख है अटा है अगा है असंभ है अगम है अनिल है अनाद है अनित है सुनत है अजात है अजाद है चरबण छंद त्व प्रसाद सर्वं हंता सर्वं गंता सर्वं ख्याता सर्वं ज्ञाता सर्वं हर्ता सर्वं कर्ता सर्वं प्राणं सर्वं तरानं सर्वं कर्मं सर्वं धर्मं सर्वं जुगता सर्वं मुक्तार सावल शांत त्व प्रसाद नमो नरक नाशे सदैवं प्रकाशे अनंगं स्वरूपे अपंगं विभूते परमात्मं परमाते सदा सर्वसाते अगाध स्वरूपे निर्बाध विभूते अनंगी अनामे त्रिभंगी त्रिकामे निर्भंगी स्वरूपे सर्वंगी अनुपे न पोत्रे न पुत्र न सत्र न मित्र न तात न मात न जात न पात न साकं सरीक मित्तो मीक सदैव प्रवाह अजा है अजा है भगवती शांत त्व प्रसाद के जाहर जहूर है के हाजर हजूर है हमेशुल सलाम है समसुल कलाम है के साहिब दिमाग के उसल चराग है के कामल करीम के राज कर हिम के रोजी दहद के राज कर हिंद है करीमुल कमाल के उसल जमाल है गरीमुल खराज है गरीमुल निवाज है हरि फुल फिकन है रासुल फिकन है कलंकंग प्रणाश है समस्तुल निवास है अगंजुल गरीम है रजाय कर हिम समस्तुल सुबाह के साहिब करा है के नरकंग प्रणाश है बहसुल निवास है के सर्वुल गमन है महसुल रवान है तमामुल तमीज है समस्तुल अजीज है परंग परम ईसा है समस्तुल अदीस है देसुल लेख है महसुल अपेख है जमीनुल जमा है अमीकुल इमा है करीमुल कमाल के जुरत जमाल है के चलंग प्रकाश है के मित्तो सुबास है के अजब स्वरूप है के मित्तो विभूत है के मित्तो अपसा है के आत्म प्रभा है के अचलंग अनंग है के मित्तो अपंग है मधुभार शांत त्व प्रसाद मनमन प्रणाम गुणगन मुदाम अरबर अगंज हरनर प्रभंज अनगन प्रणाम मनमन सुनाम हरनर खंड वर्ण अमंड अनुभव नाश मनमन प्रकाश गुणगन प्रणाम जलथल मुदाम अंशज अंग आसन अभंग उपमा अपार गित उदार जलथल अमंड दिशुज अभंड जलथल महंत दिशुष बेअंत अनुभव नाथ तिर तरतुरास आजान बाहु एक सदाह ओंकार आद कथनिया नाद खलखंड ख्याल गुरबर अकाल कर कर प्रणाम चित चरनाम अनशजगात अजनाबाद अनचांजगात अनरंजबात अनटुट भंडार अनठट अपार आडीट तरमत टीट कर्म अनबरन आनंदाता महंधर बोल मना शांत त्व प्रसाद
करुणालय है, अरकालय है, कल खंडन है, मह मंडन है, जगतेश्वर है, परमेश्वर है, कल कारण है, सर्व उबारण है, तृथ के तरण है, जाके कर्ण है, मन मान्य है, जग जान्य है, सर्वं पर है, सर्वं कर है, सर्वपाश है, सर्वनाश है, करुणाकर है, विश्वंबर है, सर्वेश्वर है, जगतेश्वर है, ब्रह्मंडस है, खलखंडस है, परते पर है, करुणाकर है, आ जप जप आथपा थप आकृता कृत अमृता मृत अमृता मृत करुणा कृत है, आकृता कृत तरणी तृतम तेश्वर है, परमेश्वर आकृता कृत अमृता मृत है, अजबा कृत अमृता आमृत है, नर नायक है, खल गायक है, विश्वंबर है, करुणालय है, नरपनायक है, सर्पायक है, पापंजन है, अर्गंजन है, रपतापन है, जब जापन है, अकलं कृत है, सर्वा कृत है, कर्ता कर है, हरता हर है, परमात्म है, सर्वात्म है, आत्म बास है, जासके जास है, भुजांग प्रयाद छंद। नमो सूर्य सूर्य, नमो चंद्र चंद्रे, नमो राज राजे, नमो इंद्र इंद्रे, नमो अंधकारे, नमो तेज तेज, नमो बृंद बृंदे, नमो बीज बीजे, नमो रासंग तामसंग शांत रूपे, नमो परम तत्ंग तत्ंग स्वरूपे, नमो जोग जोगे, नमो ज्ञान ज्ञाने, नमो मंत्र मंत्र, नमो ध्यान ध्याने, नमो युद्ध युद्धे, नमो ज्ञान ज्ञान, नमो भोज भोजे, नमो पान पाने, नमो कले कर्ता, नमो शांत रूपे, नमो इंद्र इंद्रया नादंग विभूते, कलंकार रूपे अलंकार अलंके, नमो आशासे, नमो बांक बंके, अभंगी स्वरूपे अनंगीय नामे, त्रभंगी त्रिकाले अनंगीय कामे, एक अश्री शांत, अजय अलय अपय अभय अपू अजु अनास अकाश अगंज अभंज अलख अपख अकाल दयाल अलेख अपेख अनाम काम अगह अट अनाथे परमाते अजोनी अमोनि न रागे न रुंगे न रागे न रंगे न रूपे न रेखे अकर्मंग अपरंग अपरमंग अगंजे अलेखे भुजंग प्रयात छंद। नमस्तुल प्रणामे समस्तुल प्रणासे अगंजुल अनामे समस्तुल निवासे निर्गामंग विभूते समस्तुल स्वरूपे कुकर्मंग प्रणासी सुतर्मंग विभूते सदा सचदानंद सतरंग प्रणासी करीमल करिंदा समस्त निवासी अजाय विभूते गजाय गनीमे हरियंग करियंग करीमल रिमे चतुर चक्र वर्ती चतुर चक्र भुगते स्वयं भव स्वंग सर्वदा सर्वजुगते दुगालंग प्रणासी दयालंग स्वरूपे सदा अंग संगे अभंगंग विभूते चतुर चक्र वर्ती चतुर